असा दिव्य संदेश देत नामदेव महाराजांनी भागवत धर्माची पताका थेट पंजाब प्रांतापर्यंत फडकवली. संत नामदेवांची भाषा, त्यांची अभंगवाणी आणि मानवी कल्याणाचा विचार आजही आपल्यासाठी मार्गदर्शक आहे. संत नामदेव महाराजांनी विठ्ठल मंदिराच्या पायरीवरच समाधी घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्याप्रमाणे पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या महाद्वारातच पहिली पायरी म्हणजेच नामदेव पायरी. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, वरी संत हिरे पाय देते. किती पवित्र आणि समर्पक हेतू. पंढरी रायाच्या या अनन्य भक्ताला संजीवन समाधीनिमित्त विनम्र अभिवादन. नामदेव महाराजांनी ज्याप्रमाणे विचारांची शुद्धता शिकवली, त्याचप्रमाणे आजच्या आधुनिक जगात निसर्गाची आणि पर्यावरणाची शुद्धता जपणे काळाची गरज आहे. पारंपरिक जीवाश्म इंधन जसे की पेट्रोल आणि डिझेलला उत्तम पर्याय म्हणून जैव इंधनाकडे पाहिले जाते. 1893 आजच्याच दिवशी सर रुडॉल्फ डिझेल यांनी शेंगदाण्याच्या तेलावर पहिले इंजन यशस्वीपणे चालवले, त्या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून हा दिवस साजरा होतो. वनस्पती, कृषी कचरा आणि वापरलेले खाद्यतेल यापासून बनणारे हे जैव इंधन कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत करते. आज भारत सरकार देखील इथेनॉल ब्लेंडिंग आणि बायोडिझेलच्या वापराला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देत आहे. यामुळेच आपल्या शेतकरी बांधवांना जोडधंदा मिळून त्यांच्या उत्पन्नात पण वाढ होत आहे. एका बाजूला संत नामदेवांनी दिलेला आध्यात्मिक आणि नैतिक संतुलनाचा संदेश, तर दुसऱ्या बाजूला निसर्गाचा समतोल राखणारा जैव इंधनाचा वापर. या दोन्ही गोष्टी आपल्याला एकाच दिशेला नेतात, ती म्हणजे मानवजातीचे कल्याण आणि समृद्धी. चला तर मग संत नामदेवांच्या विचारांचा वारसा जपतानाच आपल्या दैनंदिन जीवनात हरित आणि स्वच्छ ऊर्जेचा वापर करून पर्यावरण संरक्षणाचा संकल्प करूया. ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेलं संत नामदेव रचित अभंग.

अभंगाला संगीतबद्ध केलंय श्रीधर फडके यांनी. श्रोते हो, अनुपम शब्दांना सुरेल सुरांची साथ मिळाली तर असा आनंदमयी गीत तयार होतो. काय होईल हो जर आयुष्यात संगीत नसेल तर? कल्पना न केलेलीच बरी हं. त्यापेक्षा संगीताशी असलेलं नातं अजून घट्ट व्हावं असा प्रयत्न करूया. याच अनुषंगाने सृजन, सहयोग आणि आनंद असा सुंदर आशय घेऊन तीन संगीतप्रेमी एकत्र आले आणि सुरुवात झाली सूरसारथी फाउंडेशन या संस्थेची. पारदर्शकता, उत्तरदायित्व, उत्कृष्टता आणि परिणामकारकता सूरसारथी फाउंडेशनच्या कार्यपद्धतीची मूलभूत तत्वे आहेत. प्रत्येक उपक्रम समाजापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचावा, कला, संस्कृती आणि सेवा यांचा समन्वय साधत संगीताच्या माध्यमातून अधिक सुसंस्कृत, संवेदनशील आणि सशक्त समाज घडवण्यात यशस्वीरित्या कार्यक्रमांचे आयोजन सतत करत आहे. या व्यतिरिक्त आणखी बरीच माहिती द्यायला आपल्यासोबत आहे निदेशक मंडळ डॉक्टर शुभांगी शिरढोणकर, श्री परेश शिरढोणकर, श्री संतनुपाध्ये. चला थेट संवाद साधूया.

0: नमस्कार, आकाशवाणी इंदोर येथे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. सुरसारथी फाउंडेशन म्हणजे सुराशी निगडीत ही संस्था आहे. तर संगीत याचं आपल्या जीवनात काय स्थान आहे, केव्हापासून संगीत तुमच्या जीवनात आहे याबद्दल सांगा.
1: संगीत म्हटलं तर माझ्या जीवनात अगदी लहानपणापासून किंवा असं म्हणू शकतो की रक्तामध्ये संगीत होतं. कारण माझ्या आजोळी म्हणा किंवा माझ्या इकडच्या म्हणजे वडिलांकडून जर आपण म्हटलं तर वडील स्वतः उत्कृष्ट गायक होते, तबला वादक होते. आणि तेव्हापासून काही परफॉर्मन्सेस म्हणा, स्टेज परफॉर्मन्सेस म्हणा, संगीताशी जुडाव हा असा माझा वारसा सुरू झाला.
2: नमस्कार, मी परेश शिरडोणकर. संगीत म्हटलं तर आमच्या घरी अगदी लहानपणीपासून म्हणजे 5 ते 6 वर्षाचा असताना नेहमी कानामध्ये तानपुऱ्याचे स्वर पडायचे. आमच्याकडे तंबोरा लागलेलाच असायचा. मूळ ग्वाल्हेरचा असून तर ग्वाल्हेरमध्ये संगीत होतंच. तर लहानपणीपासून घरी कलाकार लोक असल्याने किंवा बऱ्याचशा मोठ्या मोठ्या कलाकारांचा एक म्हणजे त्यांचे स्वर कानात पडल्यापासून लहानपणीपासून गाण्याचा पाठिंबा होता. नंतर मग शास्त्रीय संगीत शिकलं देखील, पण मूळ म्हणजे ते संस्कार घडत गेले. आणि माझे वडील नाटककार होते, तर त्यांनी म्हणजे भरपूर संगीत नाटकं जमवायचे. तर त्यांच्या संगीत नाटकांमध्ये संशय कल्लोळ झालं, शारदा झालं किंवा असेच बरेचसे नाटकांमध्ये कामं करून शास्त्रीय संगीताचं सुरुवातीला एक राहिलं. तर लहानपणीपासून संगीत म्हणजे अंगात

0: होतं आणि गायक बनलो नाही पण नक्कीच ते अजूनही कंटिन्यू आहे.
1: तसं संगीत माझं डायरेक्ट असं गाण्याचा माझा कार्यक्रम नसतो पण मला आवड आहे ऐकण्याची. तर त्यामुळे काय काही सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मी मागे पार्टिसिपेट करायचो. तिथे बॅकस्टेज सगळ्या अरेंजमेंट कशा असतात त्या मी पाहिजो. तेव्हा मला फार आवडायचं ते की हे कसं अरेंज होतं, कसं स्टेज तयार होतं, कसं म्युझिक कंपोज होतं. तर त्याच्यात मला फार इंटरेस्ट असायचा म्हणून त्याच्यामुळे मला संगीतात जरा रुची वाढली. आणि माझी आजी पण तानपुरा वगैरे वाजवायची त्यामुळे ते थोडेसे जे संस्कार आले असतील ते कदाचित आहे अजून.
2: खूप छान. लहानपणापासून संस्कार म्हटले तर ते पूर्ण जीवनात आपल्याला नक्कीच खूप मोठा एक वारसा मिळतो. तर सूर सारथीचा सूर कसा गवसला?
3: खूप छान प्रश्न आहे हा. तर सूर सारथीचा सूर असा गवसला की कृष्णच याची प्रेरणा आहे. आणि जसं तुम्ही नावामध्ये पाहताय की सूर सारथी, सूर म्हणजे आपण याला संगीताशी जोडायलाच हवं, अर्थातच संगीत म्हटल्यावरती सूर आलेच. आणि आपण जसं पाहिलंय महाभारतामध्ये की सारथी म्हणजे कृष्ण होते आणि कृष्णाने अर्जुनाला ज्या प्रकारे गीताउपदेश दिला तर त्या संदर्भात कुठेतरी ते इंटरलिंक झालं आणि आम्ही ह्याचं नाव विचार केला सूरसारथी. म्हणजे सुराचा सारथी आम्ही हे तिघं आहोत आणि आम्हाला हे सूरसारथी फाउंडेशन या वतीनेच पुढे घेऊन जायचंय.
2: अरे वा, कुठल्याही उद्देशाला जर देवाचा योग लाभला किंवा नाव लाभलं तर त्याबद्दल तर काय बोलावं, अवर्णनीय आहे ते. तर या फाउंडेशनचा मुख्य उद्देश काय असणार आहे? कारण या दिवसात आपण बघतो की या क्षेत्रात बऱ्याच संस्था कार्यरत आहे, जुन्या पण आहे, नवीन पण येतात. तर तुमच्या सुरसारथीचा असा काय वेगळेपणा आहे की तुम्हाला तो एक फाउंडेशन करून या क्षेत्रात काम करायचं असं वाटलं?
1: सुरसारथी फाउंडेशन ही भारतीय संगीत कला संस्कृती आणि संत परंपरेचं जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी कार्यरत असलेली एक सामाजिक व सांस्कृतिक संस्था आहे. संगीत केवळ मनोरंजनाची कला नसून संस्कार, अध्यात्म आणि सामाजिक ऐक्य आणि राष्ट्रीय एकात्मतेचं प्रभावी माध्यम आहे. आणि याच विश्वासातून या संस्थेची आपण ही स्थापना केली.
2: बरं, संगीत म्हटलं तर आपले तीन विभाग येतात, गायन, वादन आणि नृत्य. तर या फाउंडेशनतर्फे तुमचे जे उद्देश आहे ते या तिन्ही विभागांसाठी आहे का फक्त गायन?
3: नाही, तिघीही विधा याच्यात येतील. कारण संगीत ज्या प्रकारे परिभाषित केलं गेलंय त्याच्यामध्ये आपल्या तिघीच विधा येतात, है ना. गायन येतं, वादन येतं, नृत्य येतं. तर सूरसारथी फाउंडेशनचा उद्देश जसा आता शंतनू सरांनी सांगितला की आमचा उद्देशच हा आहे की ते गायन असो किंवा वादन असो किंवा नृत्य असो, या तिघी विधांनाच आम्हाला पुढे घेऊन जायचंय. आणि जितक्याही प्रतिभा ज्या मंचवर येऊ नाही शकत आहे त्यांना आम्हाला प्रमोट करायचंय आणि मंच द्यायचंय. तर गायन, वादन, नृत्य तिघी विधा सूरसारथी फाउंडेशनमध्ये.
2: खूप छान आहे. बरेच कलाकार असे आहेत की जे योग्य पण आहे पण मंच नाही मिळाल्याने त्यांची कला आपल्यासमोर नाही येऊ शकत. तर हा खूप छान उद्देश आहे तुमचा. बरं, याच उद्देशाला तुम्ही पुढच्या काही वर्षात काय पाहता की फाउंडेशन कुठे असणार आहे किंवा त्याची कारकीर्द कशी असणार आहे?
0: खूपच छान प्रश्न आहे. भविष्याच्या योजना म्हटलं तर म्हणजे आत्ता आम्ही सुरू केलंय आणि जसं सगळ्यांनी त्यांनी दोघांनी सांगितलं की सृजन सहयोग हे एक महत्वाचं आहे. आणि की काय असतं, बरेचसे कलाकार असतात की ज्यांना योग्य मंच मिळत नाही असं नाही की ते उत्तम आहे नाही, सगळेच उत्तम असतात आपल्या आपल्या परीने. संगीतामध्ये सगळेच उत्तम करतात पण अशा लोकांना मंच दिल्याबरोबर पर्टिक्युलरली जसं शास्त्रीय संगीत म्हणा तुम्ही, भावसंगीत म्हणा, नाट्यसंगीत म्हणा, नाट्यसंगीतामध्येही मध्य प्रदेशामध्ये भरपूर काम करायचं आहे अजून, है ना. हे मी याच्याकरता सांगू शकतो, मी लहानपणीपासून बघितलंय. नाट्यसंगीताच्या क्षेत्रामध्ये कलाकारांना तेवढं नाही आहे तर त्यांना पाठिंबा देणं किंवा प्रत्येक कलाकारांना योग्य मंच देणं आणि शक्यतोवर पुष्कळशा गोष्टी अशा आहे की ज्या लोकांना काही होत नाहीये जर पुढे जमलं आमचं सगळं उत्तम राहिलं तर त्यांना आर्थिक सहाय्य सुद्धा करणं आणि योग्य असं करणं अजून हे आमचे उद्देश आहेत. आणि बरोबरच वेगळ्या वेगळ्या जागी जाऊन म्हणजे की जसं आदिवासी क्षेत्र असतात किंवा अशामध्येही गाण्याचं सध्या खूप चांगलं चाललंय आणि गाण्याच्या संगीताच्या माध्यमातून आपलं जीवन कसं उत्तम करू शकतो, है ना. मनातले जसे टेन्शन म्हणतो आजकाल आपण, त्याला संगीत खूप

0: उपचार आहे, तर त्याही प्रकारे आम्ही पुष्कळ अशा गोष्टी करायच्या, भविष्याच्या योजना खूप चांगल्या आहेत आणि नक्कीच सगळ्यांच्या सहयोगाने ते उत्तम प्रकारे पार करू आपण असा आमचा विश्वासही आहे.
1: खूप छान कल्पना आहे सर्व जणांना याच्यात सामील करून आणि त्यांना मंच प्रदान करणं. आज आकाशवाणी इंदोरच्या माध्यमातून आपण काय सांगू इच्छित आहात?
2: लोकांना हे सांगायचं मला की सूरसारथी फाउंडेशन ही लोकांची संस्था आहे. इथे कोणी व्यक्ती कोणी विशेष नाहीये, कोणी पण इथे कला विशेष आहे. तर तुमच्याकडे कोणती कला असली, तुम्हाला असं वाटतं की आम्हाला या कलाला मंच नाही मिळत आहे, तर त्यासाठी ती संस्था ही संस्था काम करणार आहे. तर नवीन पिढी झाली तशी त्यांनी ही संस्था जॉईन करावी. आणि आमच्याकडे पुढे येणाऱ्या काळामध्ये बरेच असे प्रकल्प आहेत ज्यांच्यामध्ये ते इंगेज होऊ शकतात. तर एक प्रकारे त्यांनाही एक मंच मिळतो आपली कला सादर करण्याची आणि एक सामाजिक कोलॅबोरेशन होतं, तर ते एक चांगला प्रकारचं वातावरण निर्माण होतं.
1: बरं, सूरसारथीची सुरुवात तर झाली आहे, पण त्या अंतर्गत कोणते असे विशेष कार्यक्रम आहे ज्यांचा उल्लेख आमच्या आकाशवाणी श्रोत्यांसाठी तुम्ही करू इच्छिते?
3: वा, सुरुवात म्हणायला हवी. आमचं पहिलं आयोजन झालं होतं मागच्या ऑगस्ट महिन्यात, कृष्ण कृष्ण कृष्ण रसगान कृष्ण रसपान हे आयोजन झालं. त्याची संकल्पना जी होती आणि त्याचं काव्य जे होतं स्वरचित आहे. कृष्णावरती रोज एक काव्य मी अविरत लिहिते हिंदीमध्ये, आणि देवाच्या कृपेने ईश्वरीय कृपेने म्हणावं की पुण्याचे जीवन धर्माधिकारी संगीतकार आहे प्रसिद्ध, त्यांनी माझ्या काव्याला स्वर दिला, संगीत दिलं, आणि स्वरदा गोखले गोडबोले आणि जितेंद्र अभ्यंकर यांनी त्याला स्वर दिला. अशी ही सुरुवात झाली. त्याच्यानंतर पुण्याला इन्फोसिस आणि भारतीय विद्याभवननी आमचा हा कार्यक्रम आयोजित केला त्यांच्या संस्थेला, आणि तिथे तुम्हाला माहीत असेल माऊली टाकळकर जे पंडित भीमसेन जोशींबरोबर बरेचसे वर्ष, म्हणजे 50 वर्ष म्हणायला हरकत नाही, त्यांनी टाळ वाजवली, तर ते सुद्धा आमच्या कार्यक्रमाला आले होते. आणि पंडित जितेंद्र अभिषेकी त्यांचे सुशिष्य पंडित हेमंत पेलशे तेही हजर होते. तर असा हा आमचा कृष्ण कृष्ण कार्यक्रम परत पुण्याला झाला. त्याच्यानंतर आता या 2026 जानेवारीमध्ये श्यामल रंग याच्यामध्ये राधाची पूर्ण संकल्पना होती, काव्य माझंच होतं, आणि फिरोज दस्तूरच्या सुशिष्या उषाताई टिकेकर देशपांडे मुंबईच्या खूप सुप्रसिद्ध म्हणायला हवं वाद्यकारही आहे आणि संगीतज्ञही आहे, त्यांनी रचनाही केल्या, म्हणजे स्वरही दिलं त्याला आणि त्याचं संगीत पण दिलं. त्या इथे आल्या होत्या इंदोरला, तोही कार्यक्रम छान प्रतिसाद मिळाला सगळ्या दर्शकांचा. आणि आता 19 जुलैला आम्ही एक सूरसारथी फाउंडेशनतर्फे एक मराठी अभंग स्पर्धा ठेवली होती. आणि मराठी अभंग स्पर्धा ठेवायच्या पाठीमागचा आमचा उद्देश होता की कुठेतरी समाजाला स्त्री सशक्तीकरणचा एक आम्हाला संदेश द्यायचा होता. तर आम्हाला असं आढळलं की महाराष्ट्रामध्ये किती महिला संत झालेल्या आहेत. संत जनाबाई आहे, सोयराबाई आहे, बहिणाबाई आहे, बऱ्याचशा संत झाल्या आहे, कानोपात्रा आहे, की या लोकांनी बरंचसं काम केलं आहे, पण कुठेतरी ते म्हणतात ना की धुमिलून जातं. तर आम्हाला कुठेतरी असं वाटलं की यांना धरून काहीतरी आपण एक नवीन प्रकल्प इंदोरला करायला हवा. तर आम्ही आता 19 जुलैला मराठी अभंग स्पर्धा ठेवली होती. त्याच्यामध्ये इंदोरचे 12 मराठी मंडळं, भजनी मंडळं, त्यांनी प्रतिस्पर्धी म्हणून भाग घेतला होता. आणि खूप रंगारंग कार्यक्रम इथे आमच्या राजेंद्रनगरमध्ये सिद्धिविनायक गणेश मंदिरमध्ये आम्ही तो आयोजित केला होता. खूप प्रतिसाद मिळाला आम्हाला श्रोत्यांचा. आणि एक तऱ्हेने आमचा जो उद्देश होता की स्त्री सशक्तीकरणवरती आमचा संदेश लोकांपर्यंत पोचायला हवा, तोही असं वाटतं, एक विश्वास आहे की तो लोकांपर्यंत पोचला.
1: खूप छान उद्देश आणि कारकीर्द, यासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. संगीतच्याच गोष्टी चालल्या आहेत, तर आपल्या आवडतं मराठी गीत
3: केतकीच्या बनी तिथे नाच लाग मोर.
1: खूप छान. आकाशवाणी इंदोरच्या वतीने आपले खूप खूप आभार. आता आपण ऐकली सूरसारथी फाउंडेशनच्या निदेशक मंडळी यांची मुलाखत. श्रोते हो, केतकीच्या बनी जिथे नाचलाग मोर अशोक पत्की यांच्या संगीताने सजलेली आणि सुमन कल्याणपूर यांचा मधुर स्वर लाभलेली अशोकजी परांजपे यांची ही रचना केव्हाही ऐकावी तर सुरांच्या हिंदोळ्यावर बसल्यागतच वाटतं. ऐकूया हे गीत.

ऑगस्ट महिना हा खऱ्या अर्थाने ऊर्जेचा, उत्सवाचा आणि अभिमानाचा महिना मानला जातो. 15 ऑगस्ट म्हणजे आपला स्वातंत्र्य दिन अवघ्या काही दिवसांवरच आला आहे. ज्या शूरवीरांनी प्राणांची बाजी लावून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवून दिले त्या सर्व हुतात्म्यांना आणि देशभक्तांना आमचा कोटी कोटी प्रणाम. स्वातंत्र्याची धुरा आणि देशाचे भविष्य आजच्या तरुण पिढीच्या हातात आहे. म्हणूनच की काय, 15 ऑगस्टच्या अगदी आधी 12 ऑगस्टला जगभरात आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. ही युवा शक्तीच आपल्या देशाला प्रगतीच्या नव्या शिखरावर घेऊन जात आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत अर्थातच कॉमनवेल्थ गेम्स येथे भारताच्या युवा खेळाडूंनी बजावलेली कामगिरी ही याचे उत्तम उदाहरण आहे. विशेषतः बॉक्सिंगमध्ये आपल्या चमकदार कामगिरीने देशाला सुवर्णपदक मिळवून देणारी भारताची नवोदित मुष्टीफाट अरुंधती चौधरी, तिची ही कामगिरी प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. राजस्थानच्या कोटा शहरातून झालेला हा प्रवास सोपा नव्हता अरुंधतीसाठी. कौटुंबिक पाठबळ, कडक सराव आणि रिंगमधील तिची आक्रमक शैली याच्या जोरावर तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा तिरंगा उंचावला. जणू हरदर तिरंगा अभियानाची सुरुवातच केली. याचबरोबर आपल्या मनाजोक्त क्षेत्र निवडण्याचं तिला लाभलेलं स्वातंत्र्य आणि हे स्वातंत्र्य मिळवून तिनं त्याचं खरंच सोनं केलं. अरुंधतीची ही कामगिरी आजच्या लाखो तरुण तरुणींना हेच सांगते

की जिद्द आणि कठोर परिश्रम असले तर कोणतेही ध्येय अशक्य नाही. स्वातंत्र्याचा अमृतकाळ साजरा करत असताना आपल्या युवा पिढीची ही झडपड भारताला जगातील अव्वल राष्ट्र बनवण्यासाठी मोलाची ठरते. श्रोते हो, स्वातंत्र्य फक्त परदेशी यांच्या गुलामीतून मुक्त होणेच नाही तर आपापल्या परीने विचारातून, वागण्यातून, वावरण्यातून जे अयोग्य आहे त्यातून मुक्त होणे पण होय. श्रोते हो, एकेकाळी दूरदर्शन आणि आकाशवाणीवरून त्यांचे गायक वृंद यांचे सुमधुर गीत आपण बऱ्याच जणांनी ऐकलेले आहे आणि ह्या गीतांचा, प्रेरक गीतांचा हा एक अनमोल साठा आपल्याजवळ आहे. त्यापैकीच एक स्फूर्ती गीत आपण ऐकणार आहोत. मुंबई आकाशवाणी गायक वृंद यांनी गायलेलं, कुसुमाग्रज यांच्या लेखणीतून साकारलेलं हे गीत ऐकूया.

0: पहा, विसरले ना, 10 ऑगस्टला जागतिक सिंहदिन पण असतो आणि याच कारणाने हा आपल्या इंदूरवासियांसाठी पण महत्त्वाचा आहे. निसर्गाचा समतोल राखणाऱ्या आणि जंगलावर अधिराज्य गाजवणाऱ्या या राजा प्राण्याच्या संवर्धनासाठी जनजागृती करण्याचा हा विशेष दिन. तसे तर भारतात आशियाई सिंहाचे मुख्य घर गुजरातचे गीर मानले जाते, तरी मध्य भारतातील इंदूरचे कमला नेहरू प्राणी संग्रहालय हे देखील सिंहाच्या संरक्षणात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या प्राणी संग्रहालयाचे मुख्य आकर्षण म्हणजे येथील यशस्वी सिंह प्रजनन केंद्र, उत्तम आरोग्य सुविधा आणि नैसर्गिक वातावरणामुळे येथे सिंहाचा वंश वृद्धिंगत होत आहे. ॲनिमल एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत इंदूर प्राणी संग्रहालयाने देशातील अनेक शहरांना सिंह दिले आहेत. पर्यटक आणि लहान मुलांसाठी इंदूरच्या या हिरव्यागार प्राणी संग्रहालयात सिंहाला प्रत्यक्ष पाहणे हा एक अतिशय थरारक अनुभव असतो. तर मंडळी, आजच्या कार्यक्रमातील विषयवस्तू, गीत कसे वाटले हे नक्की कळवा बरं. अभिप्राय कळले तर पुढच्या भेटीसाठी उत्साह निर्माण होतो. आता मी ममता बोडस आपला निरोप घेते. अभिप्राय देण्यासाठी पत्ता तोच, आकाशवाणी केंद्र, मालवा हाऊस, रेसिडेन्सी एरिया, इंदोर 452001.
1: अभी सुन रहे थे आप मराठी कार्यक्रम. हम आकाशवाणी के इंदौर केंद्र से बोल रहे हैं. लीजिए प्रस्तुत है शास्त्रीय संगीत. शास्त्रीय संगीत के कार्यक्रम में आज हम आपके लिए आए हैं कल्याणी कानड़े का गायन. लीजिए सबसे पहले सुनते हैं इनकी आवाज़ में खमास ठुमरी.